0: हे विचार आणि त्यांची शिकवण याबद्दल अधिक जाणून घेऊयात आजच्या निशिगंध मराठी कार्यक्रमात. प्रसारित करीत आहोत संत साहित्य परंपरा या विषयावर माधव चौसाळकर यांची सोनाली कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, ऐकूयात तर. नमस्कार श्रोते हो. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस, असं ज्या थोर संतांबद्दल अभिमानानं बोललं जातं ती म्हणजे महाराष्ट्राची समृद्ध संत संस्कृती आणि परंपरा. ज्या भूमीत संत ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितलं, जगद्गुरू तुकोबारायांनी अभंगातून जगण्याचं मर्म शिकवलं, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत जनाबाई अशा अनेक संतांनी भक्तीचा मळा फुलवला, अशा या संत साहित्यानं जनतेच्या मनावर कळत नकळतपणे संस्कार केले. आजच्या आधुनिक काळातही संतांचे हे विचार आपल्याला शांतता आणि योग्य दिशा देतात. तर श्रोते हो, संत साहित्याचा वैचारिक ठेवा जाणून घेण्यासाठी आज आपण माधव चौसाळकर यांना आकाशवाणी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. माधव चौसाळकर सर, आपलं आकाशवाणी स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: तर सर, महाराष्ट्र ही आपली संतांची भूमी आहे, तर संत साहित्य परंपरेचा पाया कोणी घातला आणि या परंपरेची मुख्य उद्दिष्ट काय होती?
1: संत साहित्य तुम्ही आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला असे कळस, बहिणाबाईंचा एक अभंग आहे. त्यामध्ये संत कृपा झाली इमारत फळ आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया असं सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात या संत साहित्याचा पाया घातला आणि त्यानंतर संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखामेळा, संत जनाबाई, मुक्ताबाई अशा अनेक संतांनी ही परंपरा अधिकाधिक समृद्ध केली. आणि वैशिष्ट्यपूर्ण सांगायचं म्हणजे संत नामदेवांनी ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता ही संपूर्ण भारतभर विशेषतः पंजाबमध्ये त्यांचं जे कार्य आहे ते खूप वाखाणण्याजोगं आहे, अभ्यासण्याजोगं आहे. तर संत नामदेवांनी भारतभर याचा प्रचार केला. तर उद्दिष्टाबद्दल बोलायचं तर लोकोद्धार आणि लोककल्याण हे या संत साहित्याचा मुख्य उद्देश असावा आणि सर्वसामान्य जनतेला सन्मार्गाला लावणे किंवा चांगलं काय आहे, वाईट आणि चांगलं यातला फरक समजावून सांगणे किंवा रूढींमधून त्यांना बाहेर काढणे उद्दिष्ट असं या संत साहित्याचं असावं. त्यातले त्यात ज्ञान त्या काळात जे होतं ते एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. या काळामध्ये या संत साहित्याचा उगम झाला आणि त्यांनी काय केलं, हे सगळं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या संत साहित्याने केलेलं आहे. त्यामध्ये मग भूतोदया, परोपकार, प्रामाणिकपणा या नैतिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी सुद्धा बऱ्याचपैकी या संत साहित्यातून मार्गदर्शन केलं जातं.
0: तर सर, तुम्ही आता म्हणालात की संत साहित्यानी खूप जागृती केली एक प्रकारची, तर ह्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी कोणती महत्वाची भूमिका बजावली?
1: ग्रामीण भागामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था अजूनही अस्तित्वात आहे. चातुर्वर्ण व्यवस्थेवर या संत महर्षींनी खूप मोठा प्रहार केला आणि निरीक्षण केलं तर चोखा मेळा आहे, संत सावता माळी आहेत, संत गोरा कुंभार आहेत, संत रोहिदास आहेत, हे विविध संतांनी एक येऊन विठ्ठलाच्या दारी हे एकत्र आलेले आहेत आणि ते विठ्ठलाच्या समोर आलेले आणि तिथे आल्यानंतर सगळेच हे देवरूप आहेत हे सांगण्याचा प्रयत्न या संतांनी केलेला आहे.
0: बरोबर.
1: त्याशिवाय अंधश्रद्धेबद्दल म्हणायचं तर देव प्राप्त करण्यासाठी प्राण्यांचे बळी घ्यावे लागत नाहीत हे सांगत असताना त्यांनी वेगवेगळे उदाहरणं देऊन समजून सांगितलं की याचा त्याचा काही संबंध नाही. प्राण्याचा एखाद्या बळी दिल्यानं तुमचं कल्याण होईल असं काही नाही. त्यानंतर आलेले गाडगे महाराज आणि संत तुकडोजी महाराज यांनी तर अत्यंत प्रखरपणे या अंधश्रद्धांवर आणि या रूढींवर इतका प्रहार केलेला आहे. प्रत्येक अभंग त्यांनी चतेचा जो मार्ग आहे ते त्यांनी सांगितलेला आहे आणि माणसातला देव ओळखण्यासाठी या संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे.
0: बरोबर. तर सर, वारकरी संप्रदाय हे जे आहेत आणि संत साहित्य याचं नातं कसं सांगता येईल? विठ्ठल भक्तीनं या साहित्याला कशी समृद्धी दिली?
1: विठ्ठल भक्ती मलाही वाटते की सर्वात जास्त प्रमाणात जी प्रकर्षानं जी जाणवते ती वारीमध्ये. वारीमध्ये जितका मनुष्य किंवा भक्त किंवा तो जो त्याचा वारकरी आहे जो विठ्ठलाच्या जवळ जातो ते कुठल्याच पद्धतीत जात नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही वारी जेव्हा चालत जाता तेव्हा तुम्हाला स्वतःहून काहीतरी स्फुरत जातं आणि साधा जरी माणूस तिथे गेला तर त्याला काव्य सुचायला लागतं किंवा पांडुरंगाचं काहीतरी अभंग त्याला सुचू लागतं, त्याच्यातून काव्य निर्माण होतं. तर मला असं म्हणायचं की हे संत साहित्याचं हे व्यासपीठ आहे वारकरी संप्रदाय म्हणजे, तर या ठिकाणी संत साहित्य निर्माण झालं आणि मग या वारकरी संप्रदायानेच किंवा या वाऱ्यांनीच आपल्याला अभंग, गवळणी या सगळ्या गोष्टी या वारकरी संप्रदायानेच दिलेल्या आहेत. तर वारकरी संप्रदाय ही कृती आहे आणि संत साहित्य हा त्याचा विचार आहे.
0: तर सर, पूर्वी भाषेच्या मध्ये मराठी भाषा जी आता आपण बोलतो तशी नव्हती. संतांनी संस्कृत ऐवजी प्राकृत मराठी या भाषेचा वापर केला, त्यामुळे साहित्याचा प्रसार असा सर्वसामान्य जनतेपर्यंत कसा पोहोचला?
1: सुरुवातीला जे काही ज्ञान होतं संस्कृतीचं म्हणा किंवा देवाबद्दलचं,

0: म्हणा किंवा महाभारत रामायण याच्याबद्दलचं जे ज्ञान आहे सगळं संस्कृतमध्ये होतं. तर संस्कृत ही सर्वसामान्य जनता आणि ज्ञान यामधली एक अभेद्य अशी भिंत होती. त्यामुळे या उच्चवर्गीयांना हे ज्ञान मिळत होतं आणि सर्वसामान्य लोकांना हे मिळत नव्हतं. तर त्यावेळेस ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका हे जे महाभारताचं त्यांनी समीक्षण म्हणा ते त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आणि नंतर असं झालं की प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट म्हणल्यासारखं महाभारतापेक्षा ज्ञानेश्वरी जास्त जवळची वाटू लागली.
1: महाभारत
0: ज्ञानेश्वरीतून आपल्याला जास्त देव जवळचा वाटू लागला आणि त्या कथा जवळच्या वाटू लागल्या. आणि दैनंदिन व्यवहारातली भाषा त्यांनी वापरली, त्याच्यामुळं शेतकरी कष्टकरी स्त्री आणि समाजातल्या अत्यंत तळागाळातल्या व्यक्तीला सुद्धा साहित्य काय आहे किंवा देव काय आहे याबद्दल थोडीफार तरी माहिती कळायला लागली आणि साहित्याचा प्रकार तळागाळापर्यंत गेला.
1: बरोबर. माधव चौसाळकर सर, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत चोखामेळा यांच्या पत्नी संत सोयराबाई अशा अनेक स्त्रिया संत आपल्याकडे झालेल्या आहेत, तर अशा स्त्री संतांचं योगदान या परंपरेत किती महत्वाचं आहे?
0: अत्यंत पुराण काळामध्ये आपण म्हणतो की गार्गी या अशा स्त्रियांनी मोठमोठे असे विद्वत्तेचे आणि चर्चासत्रामध्ये त्या भाग घ्यायच्या किंवा वादविवादामध्ये त्या भाग घ्यायच्या. त्यानंतर आता आपण असं म्हणतो की स्त्रियांचं दमन केलं गेलं किंवा स्त्रियांना पुढे येऊ दिलं नाही, पण या ज्या संत जनाबाई किंवा संत मुक्ताबाई किंवा चोखामेळा यांच्या धर्मपत्नी सोयराबाई यांनी जे साहित्य लिहिले आहे हे खूप मोठं आहे. त्यांनी त्यांचा अधिकार इतका आहे की त्या ज्ञानदेवांना सुद्धा एका ज्ञानदेवांच्या म्हणजे आताच्या भाषेत सांगायचं डिप्रेशन मध्ये जेव्हा जातात किंवा समाजाच्या ज्यामुळे कंटाळून आज जातात तेव्हा त्यांचे कान टोचण्याचं काम सुद्धा मुक्ताबाई करतात आणि ताटी उघडा ज्ञानेश्वरासारखा एक खूप महान असा एक अभंगांची एक श्रंखलाच तयार होते. आणि या शिक्षित नाहीयेत तर अगदी साधी साधी कामं करताना त्यांना असं कधी बसून कुठं काही लिखाण करावं लागलं नाही किंवा काही असं एक जाम जेव्हा बसवलाय बाबा आणि लिहिता असं नाहीये. झाडताना काढताना शेतात कामं करताना दळण दळताना हे सगळं करताना त्यांना अभंग निघाले आणि ते मनातून आलेले आहेत म्हणून त्यांचा विठू माझा रेकोळवाळ्यासारखा अभंग अगदी आपल्या मनाला कौटुंबिक रूप प्राप्त करून देतो. तसंच सोयराबाई, बहीण निर्मळा, संत कान्होपात्रा यांनी पुरुषप्रधान संस्कृतीत आणि या सामाजिक विषयांत सुद्धा स्वतःचं स्वतंत्र असं स्थान निर्माण केलं, हेच या स्त्री संतांचं योगदान.
1: संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत तुकाराम यांच्या साहित्यातील मुख्य विचार असे कोणते आणि त्यांच्या मांडणीत काही वेगळे पण जाणवतं का?
0: हा, संत ज्ञानेश्वरांचं साहित्य जे आहे हे बुद्धी आणि भावना यांचा सुंदर असा संगम आहे. त्याची मांडणी अतिशय शांत आहे, संयत आहे, रूपकात्मक आहे, तत्वज्ञान परिपूर्ण आहे त्यामध्ये, म्हणून ते पसायदानासारखं विश्वात्मक कल्याणाचा विचार मांडतात. यानंतर संत नामदेव यांची भाषा अत्यंत आर्जवी आहे, प्रेमळ आहे, थेट मनाला भिडणारी आहे. हे संत एकमेकाच्या अशा भिन्न आहेत हे, पण त्यांचा उद्दिष्ट एकच आहे. नामदेव शांत स्वभावात सांगतात तर तेच तुकडोजी महाराज थोडेसे हार्शली सांगतात. तर कीर्तनाच्या माध्यमातून पंजाबपर्यंत यांनी आपला भक्तीचा प्रचार केलेला आहे. तर संत तुकारामाचा असा आहे की व्यवहाराबद्दल, तुकारामांचं साहित्य हे लोकवाङ्मय आहे, लोकांच्या व्यवहाराबद्दल त्यांची भाषा रोखठोक आहे, असं प्रसंगी कडक आहे आणि बंडखोर आहे कधी कधी. त्यांनी समाजातील दांभिकतेवर असं त्यांनी सोज्वळपणे बोलून किंवा असे टोमणे मारून किंवा असं नाही केले, त्यांनी सरळ सरळ प्रहार केलेले आहेत. तर आणि त्यांचं जे आहे मऊ मेणाहून आम्ही विष्णुदासा कठीण वज्रास भेदू वैसे हे जे त्यांचं आहे की प्रसंगी ते दोन्ही प्रकारे असतात, अत्यंत मवाळही आहेत आणि जेव्हा गरज आहे ते एक वज्राहूनही कठीण आहेत, ते प्रहार करायला बागेपुढे पाहत नाहीत संत असले तरी.
1: बरोबर. चौसाळकर सर, अभंग आणि ओवी या काव्य प्रकारांनी मराठी साहित्याला आणि संगीताला कसं समृद्ध केलंय?
0: ओवी हा प्रामुख्यानं संत आणि कथनात्मक काव्य प्रकार आहे. ओवीतून एक कथा तुम्हाला सांगितली, ज्ञानेश्वरी ओवी छंदात आहे म्हणजे सहजगत्या जी येते जी आपोआप तिच्यामध्ये असं आवर्जून असं यमक जुळवलं जात नाही पण ते येत राहतं. कधी कधी ते यमक नसलं तरी पण तितकंच गोड वाटतं. तर हे जे आहे तर या भाषेला लयबद्धता, शांतता आणि गांभीर्य ओवीने दिलेलं. अभंग म्हणजे जे भंग पावत नाही असं, म्हणजे भक्तीचा आविष्कार जो आहे तो अभंग असा आहे आणि ज्याचा कधी भंग होत नाही हा गेय प्रकार आहे.
1: बर.
0: ओवी ही कधी म्हटली जाते त्याला संगीताची साथ बऱ्याच ठिकाणी आहे किंवा नाही त्याचंही नाही, पण अभंगाला टाळ, चिपळ्या, ताल आणि सूर या सगळ्यांचा मेळ आवश्यक आहे.
1: बरोबर. तर सर, आजच्या 21व्या शतकातील आधुनिक आणि तंत्रज्ञानाची आवड असणारी ही पिढी आहे, तर यांना संत साहित्यातील विचार कसे मार्गदर्शक ठरू शकतात?
0: हा, यामध्ये एक तर संतांनी सांगितलं की शांत राहायचं पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट कुठल्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहायचं, हेच शिकवतायत आजकाल.
1: बरोबर.
0: आपले जे म्हणजे मॅनेजमेंटचे लोक शिकवतात तेच सांगतायत आपल्याला की कूल राहा, तुम्ही स्वतःबद्दल विचार करा, एकदा तुम्ही स्वतःला एकत्रित करा, बाहेरच्या जगापासून तुम्ही वेगळे व्हा, हे

0: सांगतात एकनिष्ठ म्हणजे नाम संकीर्तन करता म्हणजे काय करता, तुम्ही सतत नाम घेता म्हणजे काय करता, एकाग्र होता, हेच सांगतायत हे लोक. ते वेगळ्या पद्धतीने सांगतायत सर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठलीही परिस्थिती तुमच्या हातात कधीच नसते, तुम्ही खूप प्रयत्न करता आणि त्याच्यानंतर या एका अवस्थेला जेव्हा माणूस पोहोचतो तेव्हा संत सांगतात की ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. कुणीतरी एक आनंद आहे, कुणीतरी एक शक्ती आहे, तिला आपल्याला ज्या अवस्थेत ठेवायचं आहे त्याच अवस्थेत ती ठेवणार आहे, पण त्या अवस्थेत तुम्हाला समाधानी राहायचं आहे हे संत शिकवतात. तर ही वैचारिक मानसिक शांतता जी आहे ती देतात. दुसरी गोष्ट, पर्यावरणाचं संतुलन हे सुद्धा या आजच्या पिढीला खूप आवश्यक गोष्ट आहे.
1: बरोबर.
0: वृक्षवल्ली अमा सोयरे वनचरे हे ज्ञानेश्वरांनी किती वर्षापूर्वी किती शतकांपूर्वी सांगून ठेवले. आज आपण मग म्हणतो की एक क्रिकेटचा बॉल गेला डॉट झाला की आम्ही झाडलो, ही जी पद्धत आहे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्याच ठिकाणी येत आहेत लोक की सांगतात की झाड लावणं आवश्यक आहे, कुठल्या तरी पद्धतीने सिद्ध झालंय, संतांनी सांगितलेलं खूप वर्षांनी ते बाहेर आलंय.
1: अगदी. तर मग आजच्या काळामध्ये संत साहित्याचा अभ्यास आणि प्रसार करताना कोणत्या अडचणी किंवा आव्हानं येत आहेत?
0: आज भाषेची अडचण पहिली गोष्ट. संत साहित्य हे म्हणावं तितक्या प्रमाणात त्या भाषांमध्ये अनुवादित झालेलं नाहीये.
1: बरोबर. लोकांपर्यंत पोहोचलं नाही,
0: म्हणजे दुर्दैवानं सांगावं लागतं की जितक्या प्रमाणात शायरी ट्रान्सलेट होतीये किंवा कविता ट्रान्सलेट होतीये, पण संत साहित्य ट्रान्सलेट करायचं किंवा ते समजून सांगायचं अजून कुणाच्या मनात आलं नाही, ते एक हे वाटतं. आणि गंभीर वाचन नको वाटतंय लोकांना, म्हणून तो अभ्यास जरासा अडखळलाय असं मला वाटतं.
1: माधव चौसाळकर सर, जाता जाता तुम्ही संत साहित्याच्या माध्यमातून तरुण पिढीला काय संदेश द्याल की त्यातनं आपण काय घेता येईल संत साहित्यातून?
0: संत साहित्यामध्ये मला जर सांगितलं की तू मारुती स्तोत्र म्हण, हे सांगितलं तर मला वाटतं की मी एक ते स्तोत्र म्हणतोय. मला जेव्हा त्याचं सायंटिफिक तुम्ही समजून सांगता, त्यामधून तुम्ही आजकाल जे वाचिक अभिनय करता ते जे आहे ते आपल्या आरत्यांमधून आहे. ज्या घरांमधून आरत्या म्हटल्या जातात, ज्या घरांमधून अभंग म्हटले जातात, पंचपदी केली जाते, त्या मुलांचं वक्तृत्व खूप सुंदर आहे, त्यांचे उच्चार खूप चांगले आहेत. तर ते संत साहित्य जे आहे याच्याकडे कर्मकांड म्हणून न पाहता तो विषय अभ्यासाला घ्यावा.
1: बरोबर.
0: इव्हन रामदासांचं घ्या, रामदासांचे चार श्लोक असा, त्यातलं जे सांगितलेलं आहे ते कुठल्याही मॅनेजमेंट स्कूल पेक्षा कमी नाहीये. तर संत साहित्याकडे आपल्या जी मध्यस्थ पिढी आहे, मागची पिढी आणि ही जी आपण मध्ये, आपलं कर्तव्य हे आहे की आपण त्यांना ते संत साहित्य किंवा स्तोत्र किंवा मंत्र म्हणून त्यांना ते सांगू नये, त्यांना आपण त्या पद्धतीने सांगावं. अक्षर नीटके कसावे असावे हे सुद्धा रामदासांनी सांगितलं. आणि अक्षर नीट असल्यानंतर, अक्षर काढल्यानंतर तुमची पर्सनॅलिटी कशी सुधारते हे तुम्हाला आताचे लोक सांगतायत. तर तुम्ही सही अशी करा, तुमच्या सहीमध्ये गोल येऊ देऊ नका, टिंब येऊ देऊ नका, ह्या ज्या गोष्टी सांगतायत हे रामदासांनी सांगितलंय. तर ते जे मुख्य मुद्दे आहेत ते तुम्ही आजच्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीनं ते त्यांच्या समोर आणावेत. तर म्हणजे लाईफ मॅनेजमेंट हे जे आहे असं पुस्तक, या पुस्तकाप्रमाणे आपण संत साहित्याकडे बघावं, त्यातून काय शिकता येतं ते बघावं असं मला वाटतं.
1: अगदी बरोबर. माधव चौसाळकर सर, तुम्ही संत साहित्यातली परंपरा आणि त्याच्या संबंधी ती संस्कृती जे एवढं संतांनी लिहून ठेवलंय आपल्यासाठी आणि त्याचं किमान आपण आजपासून सुरुवात केली तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये नक्कीच फरक पडेल.
0: नक्कीच. एकच आहे, एक ओवी रोज अनुभवावी असं सांगतात.
1: बरं.
0: मला वाटतं की ती ओवी वाचावी एकदा, कळेल न कळेल. आणि आज इतकं प्रगत झालं ना सगळं, तुम्हाला मनाचे श्लोक सुद्धा सार्थ आहेत, सगळं कळत वाचा. तर अनुभवावी म्हणजे काय, त्याचा खरंच आपल्या लाईफमध्ये त्याचा उपयोग होतो का, म्हणून ती एकच विनंती आहे माझी की रोज एक ओवी अनुभवावी. ते कोवीमध्ये खूप जीवनाचं म्हणल्यापेक्षा तुमच्या वागण्याचं एक तत्वज्ञान सांगितलेलं आहे.
1: बरोबर.
0: मार्गदर्शन झालेलं आहे त्यामध्ये. तर मोरोपंतांची जी केकावली आहे त्यामध्ये ते म्हणतात की महत्वाचं काय आहे या सर्व साहित्यामध्ये, तर ओवी ज्ञानेशाची, श्लोक वामनाचे, आर्या मोरोपंतांचे आणि अभंगवाणी तुकोबाची.
1: अरे वा.
0: या चार गोष्टींचा जरी अभ्यास केला मिनिमम तरी पण नक्कीच आपल्यामध्ये संत साहित्याची आवड होईल. आवड झाल्यानंतर आपल्याला संत साहित्यासारखं काहीतरी लिहावं वाटेल आणि आपला नक्कीच उद्धार होईल, छान वाटेल.
1: माधव चौसाळकर सर, आपण वेळात वेळ काढून आकाशवाणी स्टुडिओमध्ये आलात आणि संत साहित्य परंपरा त्याबद्दल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: आताच आपण संत साहित्य परंपरा या विषयावर माधव चौसाळकर यांची सोनाली कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.